जी कर क्रिया खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो पाव है मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जीवड बरना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निचल करता सोई तुद आपे पावे सोई वरत जी तू आपे करह सोई